भक्त करावण्या सब को सचे अर्जियो तेरा गुरमुख मिले ता चुके फेरा जा तुझ भावे ता ना इंद चावे तू आपे नाओ जपावण्या गुरमति हर मन वसाया हरक सोग सब मोग।